मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देहो

पाच बर्ब पचीसक संग काच नौ गैया दस गोन आहे कसन बेहतर लागी काहे मोहे ऐसे बनज सो नहीं काज जिहे कटे मूल नित बदे बिया।

नच दुर्लभं धनं रूपं नच दुर्लभं स्वर्गराजं नच दुर्लभं भोजनं व्यञ्जनं नच दुर्लभं स्वच्छ अम्बरे नच दुर्लभं सुतमित्र भ्रात बांधव नच दुर्लभं बनिता विलासे नच दुर्लभं

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

जल पाछै हरियो अंगूर जिसते उपजै तिसते बिनसै घट घट सच भरपूर आपे मेल मलावही साचै महल हदूर साहे साहे तुझ संभला कदे ना वसारियो ज्यो ज्यो साहब मन वसै गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू धनी गर्भ निवार समेव जिन एहो जगत उपाया त्रिभवन कर आकार गुरमुख चानन जानिए मनमुख मुग्ध गुबार घट घट जोत निरंतरी।